में सेंड कंदो त तव्हां जे सवाल जो सही जवाब असां ताईं पहुची वेंदो ऐं जेके दोस्त प्रोग्राम फेसबुक ते ॿुधनि पिया त उन लाइ इहा गुज़ारिश आहे त असांजो फेसबुक जेको पेज आहे असांजी आई डी आहे GFM88 जी जेका आई डी आहे असांजो फेसबुक पेज आहे तव्हां उन ते बि असांखे सवाल जो सही जवाब मोकिले सघो था ऐं मोबाइल नंबर ते बि तव्हां असांखे पंहिंजो सवाल जो सही जवाब लिखाए सघो था असांजी मोबाइल आन थींदी 10 बजे बिल्कुलु फिक्स स्टूडियो में तव्हां उते कॉल करे तव्हां पंहिंजो नालो पंहिंजे ॻोठ जो नालो ऐं सवाल जो सही जवाबु लिखाए सघो था असांजो नंबर आहे 0332-1322-88 जी हा नंबर तमामु आसान आहे 0332-1322-88 सवाल मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायां पियो सवालु आहे त ख़ैराती कमनि जो आलमी ॾींहुं कॾहिं मल्हायो वेंदो आहे

मुझो पंध परे दे तुझो मुझो रूह न रीझे तुझो मुझो पंध परे दे तुझो मुझो परी पराहे पार ओ चंद्र तू मां आहीं यार ओ चंद्र।